मुगच्छा ऐकोप्यानौ कुंगनीनाथ कार्यक्रमात आवलिडिया रॉड्रिगस उजरे. तुमका समय इस्तांग नमस्कार. कुंगनीनाथ कार्यक्रमात आता आमी ऐकोव्या पहिलें गीत साहित्य रोशन क्रास्तानी लॉयड रेगो संगीत वेनिल वेगस गायलेले जावन आसात प्रज्योत डेसा गीत तुझो मोग म्हाका आसला.

या गीता सवे आयचे ये कार्यक्रम संपयता मुकल्या कोंगणीनाथ कार्यक्रमान मेळता. देव बरे करू. येदोळ वरेक कोंगणी पदा कोंगणीनाथ कार्यक्रम ऐकून असल्यात. ऐकून रावात रेडिओ निनाद 90.4 FM. हे जनमनाचे नाद तरंग.

0: मुगच्छा ऐको प्यानो कुम्नीनात कार्यक्रमात आउलिडिया रोड्रिगस उजरे तुमका समय स्थांग नमस्कार कुम्नीनात कार्यक्रमात आतामी ऐकोव्या पहिलिंगीत साहित्य रोशन क्रास्तानी लॉयड रेगो संगीत विनिल वेगस गायलेले जावना साथ प्रज्योत डेसा गीत तुझो मोग मका असला
1: तुझ

देशमुख ले गीत, साहित्य लॉयड रेगो, संगीत विनिल वेगस, गायलेले जाऊन साथ प्रज्योत डेसा आणि मेघना सल्दाना, गीत जी नियंत ये

या गीता सवे आईचे ये कार्यक्रम संपयता मुकल्या कोंगनीनाथ कार्यक्रमान मेळता. देव बरे करू. येदळवरेक कोंगणी पदा कोंगणीनाथ कार्यक्रम ऐकून असल्यात ऐकून रावात रेडिओ निनाद 90.4 FM. हे जनमनाचे नाद तरंग.

मुकले गीत साहित्य लॉयड रेगो, संगीत विनिल वेगस, गायलेले जाऊन असात प्रज्योत डेसा आणि मेघना सल्डाना, गीत जिनियंत ये

या गीता सवे आईचे ये कार्यक्रम संपयता हूँ मुकल्या कोंगनीनाथ कार्यक्रमांत मेळता देव बरे करू येदोळ वरेक कोंगनी पदा कोंगनीनाथ कार्यक्रम ऐकून असल्यात ऐकून रावात रेडिओ निनाद 90.4 FM हे जनमनाचे नाद तरंग

मुगच्छा ऐकोप्यानो कुम्भिनात कार्यक्रमात आवलिडिया रॉड्रिगस उजरे कुम्भिनात कार्यक्रमात आतामी ऐकोव्या पोईलिंगीत साहित्य लॉयड रेगो संगीत विनिल रेगस गैलेले जावन साथ प्रज्योत डेसा गीत जीवितांत अधुरे

या गीता सवे आई कार्यक्रम संपयता मुकल्या कोंगणी नाद कार्यक्रमान मेळता. परत एक पटी देव बरे करूं. येदोळवरेक कोंगणी पदा कोंगणी नाद कार्यक्रम आयकून आसल्यात. आयकून रावात रेडिओ निनाद 90.4 FM. हे जनमनाचे नाद तरंग.